0: हेलो
1: हेलो विशाल।
0: हेलो
1: खरा खनाउ दाइ
0: ए खनाउ सरी
1: या उदयपुरा महारानी रा जस्तो
0: महारानी ने ताखुरा जे बोर साम खना नाइ छरी
1: हिंदी हिंदी तो कनी खना हाय आ आबो जे अच्छे लागिन लागि हिंदी त माने
0: आप
1: मजे अच्छे लागिन लागि हि ओ तो कनी मंबुबो पिसा माने कोखे बुबो
0: साम न खना नाइ
1: nang kisa dilige khane sar poi nano no no ke simlang ni bai bach ni no ta ka zalan ai koni ka bon ke no poi se an san ne bagri number 1 si tong ha sin de dik bo an san ma ke bon pore da vi shira jom poi jana ni ke da rabindra si chandra ni ke tei chiti tini tong de
0: দা বেলা হাম ভাই।